0: ಸಂಸತ್ತಿನ ಸಭಾಯಾಂ ಭಾಗಂ ಗ್ರಹಿಷ್ಯಂತಿ. ಕೇಂದ್ರೀಯ ಅನ್ವೇಷಣಾ ವಿಭಾಗ NEETUG 2026 ಪರೀಕ್ಷಾಯಾಹ ವಿಷಯೆ ಅಭಿಕಥಿತ ಅನಿಯಮಿತತಾಯಾಹ ಪ್ರಶ್ನಪತ್ರಸ್ಯ ಅನಿಯಮಿತತೆಯ ಪ್ರಕಾಶನೇತಿ ವಿಷಯೆಶ್ಚ ಪಂಚ ಅಭಿಯುಕ್ತಾನ್ ಗೃಹೀತವಾನ್. ಪ್ರಕರಣಸ್ಯ ಪಂಚ ಅಭಿಯುಕ್ತಾಹ ಜಯವೃತ್ತಾಹ ತ್ರಯಃ ಏಕೈಕೌ ಗುರುಗ್ರಾಮ ನಾಶಿಕತಃ ಅನ್ಯೇ ಅನೇಕಚ ಶಂಕಿತಾಹ ಸಂಪ್ರತಿ ಪರೀಕ್ಷಮಾಣಾಹ ಸಂತಿ. ಅಸಮ ಸರ್ವಕಾರಃ ಅಸ್ಯ ಮಾಸಸ್ಯ ಷಡ್ವಿಂಶೇ ದಿನಾಂಕೇ ರಾಜ್ಯ ವಿಧಾನಸಭಾಯಾಂ ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಸಿವಿಲ್ ಕೋಡ್ UGCC ಇತಿ ಸಮಾನ ನಾಗರಿಕ ಸಂಹಿತಾ ವಿಧೇಯಕಂ ಪ್ರವರ್ತಯಿಷ್ಯತಿ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹಿಮಂತ ಬಿಶ್ವಶರ್ಮಾ ಇತ್ಯೇಷಃ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ರೂಪೇಣ ದ್ವಿತೀಯ ಕಾರ್ಯಕಾಲಸ್ಯ ಪ್ರಥಮ ಮಂತ್ರಿಸಭಾಯಾಃ ಅಧ್ಯಕ್ಷತಾಂ ಕೃತ್ವಾ ಪ್ರಸಾರ ಮಾಧ್ಯಮಾನ್ ಸಂಬೋಧಯನ್ ಘೋಷಣೈಸ ಅಕರೋತ್. ಸರ್ವಕಾರೇಣ ಕೇಂದ್ರೀಯ ಅನ್ವೇಷಣ ವಿಭಾಗಸ್ಯ CBI ಇತ್ಯಸ್ಯ ನಿರ್ದೇಶಕಾಯ ಪ್ರವೀಣ ಸೂದ್ ಇತ್ಯಸ್ಮೈ ಏಕವರ್ಷಸ್ಯ ವಿಸ್ತಾರಃ ದತ್ತಃ. ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶೇ ಧೂಲಿ ಪ್ರಭಂಜನೇನ ಸಹ ವಿದ್ಯುತ್ ಪ್ರಭಂಜನೇನ ವೃಷ್ಟ್ಯಾ ಚ ಗತ ಚತುರ್ವಿಂಶತಿ ಹೋರಾಸು ತ್ರಿಚತ್ವಾರಿಂಶತ್ ಜನಾಃ ಮೃತಃ. ಭದೋಹಿ ಮಂಡಲೆ ಸರ್ವಾಧಿಕಾಃ ಪಂಚದಶ ಜನಾಃ ಮೃತಃ ಇತಿ ಸೂಚನಾಸ್ತಿ. ಪಶ್ಚಿಮಬಂಗ ಸರ್ವಕಾರೇಣ ಆಲುಕಂ ಪಲಾಂಡುಃ ಫಲ ಶಾಕಾನಿ ತೈಲಬೀಜಾದಿಭಿಃ ಸಹ ಅನ್ಯ ಧಾನ್ಯಾನಿ ಆವಶ್ಯಕೋತ್ಪಾದೇಭ್ಯಶ್ಚ ಅಂತಾರಾಜ್ಯಸ್ತರೇಷು ಆವಾಗಮನಾಯ ಸರ್ವೇ ಪ್ರತಿಬಂಧಾಃ ಉಪಾಹರಿತಾಃ. ಅಂತೆ ಪ್ರಿಯಾಃ ಶ್ರೋತಾರಃ, ಕ್ರೀಡಾ ವಾರ್ತಾಯಾಂ IPL ಇತಿ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕ್ರೀಡಾಯಾಂ ಗತರಾತ್ರೌ ರಾಯಪುರೆ ರಾಯಲ್ ಚಾಲೆಂಜರ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರು ದಲೇನ ಕೋಲ್ಕತಾ ನೈಟ್ ರೈಡರ್ಸ್ ಇತಿ ದಲಂ ಷಟ್ ಸ್ತೋಭೈಃ ಪರಾಜಿತಂ. ಅದ್ಯ ಸಾಯಂ ಸಾರ್ಧಸಪ್ತವಾದನೆ ಧರ್ಮಶಾಲಾಯಾಂ ಪಂಜಾಬ್ ಕಿಂಗ್ಸ್ ಮುಂಬೈ ಇಂಡಿಯನ್ಸ್ ಇತ್ಯೇತೆ ದಲೆ ಪುನಃ ಕ್ರೀಡಿಷ್ಯತಃ ಇತಿ ವಾರ್ತಾಃ.
1: मीडियम वे पर आप सुन रहे हैं आकाशवाणी लखनऊ. नमस्कार लखनऊ कार्यक्रम में हमारे सभी श्रोताओं का एक बार फिर से स्वागत है. कहते हैं रोकथाम इलाज से बेहतर है. अगर हम समय रहते ही सही जानकारी और अच्छी आदतें अपनाएं तो कई बीमारियों से बचा जा सकता है. आज की स्वास्थ्य चर्चा कार्यक्रम का विषय है अमलतास के स्वास्थ्य लाभ. जानकारी दे रही हैं नीना सोनकर.
2: श्रोताओं नमस्कार, मैं हूं नीना सोनकर और स्वास्थ्य चर्चा कार्यक्रम में एक बार फिर आप सबका स्वागत करती हूं. श्रोताओं आज हम जिस पेड़ और उसके फूलों की बात करने जा रहे हैं वो न सिर्फ देखने में बेहद आकर्षक होता है बल्कि अपने भीतर अनगिनत औषधीय गुण भी समेटे हुए है. हम बात कर रहे हैं अमलतास की. गर्मियों की शुरुआत होते ही जब सड़क किनारे पीले पीले फूलों की सुनहरी वर्षा सी दिखाई देती है तो दिल और आँखें दोनों प्रसन्न हो जाते हैं. यही दृश्य अमलतास के खिलते हुए फूलों का होता है जो न केवल सुंदरता का प्रतीक है बल्कि हमारे शरीर और स्वास्थ्य के लिए भी प्रकृति का अमूल्य वरदान है. अमलतास का पेड़ भारतीय उपमहाद्वीप में प्राचीन काल से पाया जाता रहा है और आयुर्वेद में इसका विशेष महत्व बताया गया है. संस्कृत में इसे अर्गवध कहा जाता है जिसका अर्थ होता है रोगों को हरने वाला. ये नाम ही इस बात की पुष्टि करता है कि अमलतास केवल पेड़ ही नहीं बल्कि संपूर्ण औषधि भी है. इसके फूल पत्ते छाल फल की फली हर भाग में कोई न कोई चिकित्सकीय गुण मौजूद होता है लेकिन इसका सबसे उपयोगी भाग होता है इसकी फलियों के भीतर का गूदा जो वर्षों से पेट की समस्याओं के लिए रामबाण इलाज के रूप में इस्तेमाल होता आया है. गर्मियों के दिनों में जब शरीर की पाचन क्रिया गड़बड़ाने लगती है मल त्याग में परेशानी होती है या पेट भारी और थका थका लगता है तो ऐसे में अमलतास की फली का गूदा उबालकर उसका काढ़ा पीना बेहद लाभकारी माना गया है. ये शरीर से गर्मी निकालने में मदद करता है आंतों की सफाई करता है और कब्ज की समस्या में राहत देता है. ये एक सौम्य परंतु असरदार रेचक की तरह काम करता है जो शरीर को बिना थकाए विषैले तत्वों को बाहर निकालने में मदद करता है. यही वजह है कि अमलतास को शुद्धिकरण का वृक्ष भी कहा जाता है. अमलतास केवल पाचन की दृष्टि से ही नहीं बल्कि त्वचा संबंधी रोगों के लिए भी बेहद उपयोगी है. आयुर्वेद में इसे खुजली फोड़े फुंसी और त्वचा की सूजन में आराम देने वाला बताया गया है. इसका पेस्ट बनाकर त्वचा पर लगाया जाए तो जलन और सूजन में राहत मिलती है. इसके फूलों से बनाया गया अर्क शरीर को ठंडक देता है और गर्मियों की तपिश में एक प्राकृतिक